तू साहिब गुणी निधाना तुमरी महिमा बरन न साको तू ठाकुर ऊच भगवाना तुमरी महिमा बरन न साको तू ठाकुर ऊच भगवाना हमरी गणत न गणिया काई अपना बिरद पछाण हाथ दे राखे करे अपने।